102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 13 जून 2026. सकाळची 5:57 होत आहे. मंगलवात्यानं आजच्या कार्यक्रमांना प्रारंभ करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, बुद्धीची देवता श्री गणेश ज्यांनी मात्यापित्यांना प्रदक्षिणा मारून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलं अशा गणपतीला आपण स्मरूया. जय जयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती, करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार. तुझे नाम मंगलमूर्ती तुझं इंद्रचंद्र ध्याती, विष्णू शंकर तुझ पूजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी.

श्रोते हो, परमेश्वराचं द्वार सदैव भक्तांसाठी उघडं असतं. मात्र त्या द्वारातून शिरण्यासाठी भक्तीचा मार्ग अवलंबावा लागतो. भक्ती आणि तीही निष्काम, भक्ती तीही सातत्यानं, भक्ती तीही पवित्र. मग आपली बुद्धी तिथं स्थिरावते आणि चक्षुंना परमेश्वराचं दर्शन होतं. माझे मनोरथ पावले सिद्धी, तई पायी बुद्धी स्थिरावली. समाधान जीव राहिला निश्चळ, गेली हळहळ स्मरण हे. त्रिविध तापाचे जाहले दहन, सुखावले मन प्रेम सुखे. तुका म्हणे माप भरी आले सिगे, धारबोळ गंगे पूरवाहे.

सगळ्यांना भावणारा हा विठ्ठल कुठे आहे तर तो आहे पंढरपुरामध्ये. आणि या विठ्ठलाला मायेची उपमासुद्धा दिलेली आहे, विठाईसुद्धा म्हटलं जातं. विठुरायाच्या अगा लेखवळा जाऊनी कळवळा सांगा माझ्या, संत जनाबाई आपल्या अभंगात आर्ततेनं म्हणतात. विठोबा रायाच्या अगा लेखवळा जाऊनी कळवळा सांगा माझ्या, विठोबा रायाच्या अगा मुख्य प्राणा भेटवी निधाना आपुलिया, अगे क्षेत्र माये सखे पंढरीये मोकलिये पाय जीव जातो. विश्वाचीये माते सुखाचे अमृत सखा पंढरी नात विनवी तरी, तू माया बहिणी देवाचे रुक्मिणी धरोनिया जनी घाली पायी.

देव हा दयानिधी आहे. भक्तांच्या हाकेला तो दाऊन आणि धावूनही जातो. त्याच्या पराक्रमाची गाथा अगाथ आहे आणि त्याच्या कृपेची बरसातही निरंतर आहे. पण त्याला बघावं लागतं मनक चक्षूंनी. हे चक्षू आपल्याला उघडे ठेवावे लागतात.

श्रोतहो राम राम म्हणता म्हणता आयुष्य कंठताना अहिल्येच्या शिळेचा उद्धार होतो आणि पापमुक्त होते. त्याचप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी होतो. जिस माला में राम नाम ना वो माला किस काम की, भजले मनमा शाम सवेरे एक माला हरिनाम की. ये संसार कागज की पुड़िया, ये संसार कागज की पुड़िया, बुंद पड़या गल जाएगी तेरी मेरी छोड़ बावले, धुन तो लगा हरिनाम की, एक माला हरिनाम की.

0: मंगल प्रभात या कार्यक्रमात आज आपण सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, पंडित शिवानंद पाटील, रूपकुमार राठोड आणि जगजीत सिंग यांच्या स्वरातील गीत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळची 6:30 झाली आहे. ऐकूया चिंतन.
1: नमस्कार, मी अनिता महाबळ. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. लक्ष्मीपती शेषशायी भगवान विष्णूंना वंदन. मे महिन्याच्या 17 तारखेपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या अधिक महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असे संबोधतात. हा अधिक महिना कसा येतो? सौरवर्ष आणि चांद्रवर्ष अशी दोन प्रकारची कालगणना असते. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते तेव्हा 365 दिवस म्हणजे आपले एक कॅलेंडर वर्ष पूर्ण होते. हिंदू चांद्रमासात 354 दिवसातच हे वर्ष पूर्ण होते, म्हणजे 11 दिवस आधीच हे वर्ष पूर्ण होते. त्यामुळे दर 3 वर्षात 33 दिवसांचा फरक पडतो. सणावारांचा व पंचांगाचा मेळ घालण्याकरता दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. अधिक मासाचा स्वामी श्री विष्णू म्हणजे पुरुषोत्तम, म्हणून या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. आणि या महिन्यात विष्णू उपासनेला विशेष महत्त्व होते. अधिक महिन्यात लेक जावई हे लक्ष्मीनारायण स्वरूप समजून त्यांना चांदीच्या, काशाच्या किंवा तांब्या पितळेच्या ताटात वा तपकात वाण देतात. वाण देण्याकरता 33 अनर्से, बत्तासे, खारका किंवा म्हैसूर पाकाच्या वड्या देण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी पुरणाचे छोटे छोटे 33 गोळे करून ते देण्याची पद्धत आहे. दीपदान म्हणून त्यासोबत एक निरांजन देतात. इच्छेनुसार वस्त्र प्रावरणे, जेवणही देतात. इतरांना अन्नदान करताना अतिथीचे, क्षुधित व्यक्तीचे नाव, गाव, कुल, शील पाहू नये. क्षुधित तो सत्पात्र समजावा. अन्नदानात परंदानम न भूतं न भविष्यति पुण्यस्य यशस्य आयुष्यम बलपुष्टी विवर्धनम असं शास्त्र सांगतं. अधिक महिन्यात विवाह, उपनयन, बालकाचे नामकरण किंवा नवीन गृहप्रवेश करू नये. या महिन्यात ईश्वराला उद्देशून जे व्रत, उपवास, दानपूजादी कर्म केले जाते त्याचे अक्षय फल मिळते असे म्हणतात. अधिक मासात भूमिशयन व्रत, पत्रावळीवर जेवणे, एकभुक्त राहणे, अन्नदान, गोग्रास, 33 मेवणं जेवायला घालणे, दीपदान, तीळ तांदूळ दान, सौभाग्य वस्तूंचे दान, धरणे पारणे म्हणजे 1 दिवस उपवास व 1 दिवस जेवणे, श्रीकृष्णाला तुलसी दलाची लाखोली वाहणे, मौनव्रत इत्यादी व्रते करतात. थोडेसे शरीर कष्ट व अन्नदान, श्रमदान, दीनदुबळ्यांना मदत, मौनव्रत यामुळे इतरांना मदत होऊन आत्मनिग्रह वाढतो, मनःशांती मिळते, थोडेसे समाज ऋण फेडायला मदत होते. आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजूंकरता खर्च करायला हवा अशी आपल्या वाडवडिलांची शिकवण असते. अधिक मासाची एक पौराणिक कथासुद्धा आहे. एकदा हिरण्यकश्यपू राजाने उग्र तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले व अमरत्वाचा वर मागितला. असा वर देणे शक्य नसल्याने ब्रह्मदेवांनी त्याला दुसरा वर मागण्यास सांगितले. त्यावर तो म्हणाला, मला स्त्री किंवा पुरुषाकडून मृत्यू नको. दिवसा वा रात्री, घरात किंवा घराबाहेर, अस्त्रांनी किंवा शस्त्रांनी, वर्षाच्या 12 महिन्यात केव्हाही मृत्यू नको. या वराने आपण अमर झालो असे समजून उन्मत्त होऊन तो प्रजेवर अत्याचार करू लागला. म्हणून ब्रह्मदेवांनी नारसिंहाचे म्हणजे तोंड सिंहाचे आणि खालचे शरीर माणसाचे असे रूप घेतले. तिने सांजेला धारदार नखांनी घराच्या उंबरठ्यात अधिक महिन्यात त्याचा वध केला व प्रजेला भयमुक्त केले. अधिक महिन्यात अन्नदानाला खूप महत्त्व आहे. ते सत्पात्रीच हवे, निष्काम बुद्धीने करावे. प्रसिद्धीसाठी, आत्मप्रौढीसाठी नसावे, तरच ते विमल दान म्हणजे श्रेष्ठ दान ठरते. दान देताना ब्राह्मण, शूद्र, गरीब, कुमारी, सौभाग्यवतीच हवी असा भेदभाव करू नये.

0: निसर्गानुसार स्त्री आणि पुरुष हे दोनच भेद आहेत. मानवजातीच्या कल्याणाकरता गरजवंताला मदत करताना मनापासून केलेला दानधर्म हा केवळ माणुसकीच्या निकषावरच होणे गरजेचे आहे. हा विचार समाजामध्ये रुजला तरच आपण माणूस म्हणून जगायला योग्य ठरू. रूढी परंपरा पाळाव्यात, पण त्या अंधश्रद्धेने नकोत. दान किती दिले यापेक्षा ते कोणत्या हेतूने दिले हे महत्त्वाचे.
1: चिंतन या कार्यक्रमात आत्ताच आपण अनिता महाबळ यांचे विचार ऐकलेत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 6:36 आणि 30 सेकंद झाली आहे. आता ऐकूया आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषीवाणी या सदरात जून महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात गर्भाशयाचे आजार याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सहा वाजून 50 मिनिटांनी परिसर या कार्यक्रमात हवामान बदलाचे परिणाम याविषयी बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. दिनविशेष 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मिश्र संगीत 7:40 8:15 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. आठ वाजून 40 मिनिटांनी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना आम्ही प्रसारित करू. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 आपण ऐकू शकाल सुगम संगीत. 10:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आणि 11:00 आपकी पसंत हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात गेली 50 वर्षांहून अधिक काळ सेवाभावेने संस्कार वर्ग पाळणघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. दुपारी 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 युवावाणी कार्यक्रमात AI आणि चित्रकार याविषयी ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग या विषयावर माहिती आपण ऐकू शकाल. सहभाग शांभवी बांदिवडेकर यांचा. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार विषय पशु सहभागी तज्ज्ञ डॉक्टर सुबोध मिश्रा पशुवैद्यकीय अधिकारी वैद्यकीय चिकित्सालय सावरगाव तालुका कळंब. आठ वाजून 15 मिनिटांनी विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. असे असतील आमचे आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:40 झाली आहेत.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
1: आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी.
3: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची माहिती ऐकूया. ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, जून महिन्यात कोरडवाऊ खरीप पिकाची पेरणी करण्यासाठी पिकाची सुधारित बियाणे जीवाणू संवर्धने आणि इतर निविष्ठांची जुळवाजुळव करतानाच कमी खर्चाची शाश्वत शेतीकरता शेतकरी बंधूंनी पुढील बाबीचा अवलंब करावा. शेतात शेततळे खोदले नसल्यास पाऊस सुरू होण्यापूर्वी 1% जास्त उताराची

0: चे 2 हेक्टर शेतासाठी उताराच्या शेवटी 20 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचे शेततळे खोदावे. यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग अवर्षण काळात संरक्षित ओलीत देण्यासाठी करता येईल. पावसाचे पाणी जागेवरच मुरवण्याकरता शेताची पेरणीपूर्वी मशागत समतल रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी. ही बाब या वर्षापासून अत्यावश्यक समजून त्याचा अवलंब करावा. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट खत टाकावे. अर्धवट कुजलेले शेणखत शेतात टाकू नये. शक्यतो शेणखत मातीत चांगले मिसळणे गरजेचे आहे. खरीप पिकाच्या सुधारित सरळ जातीचे बियाणे वापरावे. संकरित वाणाच्या तुलनेत सरळ वाणाच्या लागवडीचा खर्च कमी आणि निव्वळ नफा जास्त येतो. पुढील वर्षापासून या वाणाचे 50% किंवा त्यापेक्षा जास्त जवळचे बियाणे पेरणीकरता यावर्षीच्या उत्पन्नातून राखून ठेवण्याकरता नियोजन करावे. पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची विशेषतः सोयाबीनची उगवण शक्ती घरीच तपासावी. बियाण्याची उगवण क्षमता 70 ते 80% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारसीनुसार रासायनिक खताच्या मात्रा द्याव्यात. त्यामुळे रासायनिक खताच्या मात्रेत बचत करता येईल. खत मात्रा उशिरा दिल्यास पिकाच्या उत्पादनात घट येते. मध्यम खोल आणि उथळ जमिनीत कपाशीची धूळ पेरणी जूनच्या 1 आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊन करावी. पिकलेल्या आणि जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून कोरड्या जागेत साठवाव्यात. प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी कमीत कमी 100 किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. याचा 5% निंबोळी अर्काची 2 हेक्टर कपाशी तूर हरभरा पिकावर 2 फवारणी केल्यास रासायनिक कीटकनाशकाचे खर्चात 20 ते 25% पर्यंत बचत करता येईल. शिफारस केलेल्या वाणाची प्रमाणित किंवा सत्यस्थितीत दर्शक बियाणे पेरणीसाठी वापरावे आणि पावती आणि टॅग जमा करून ठेवावेत. पेरणीपूर्वी बियाण्यास अनुक्रमे टायकोडर्मा 5 ग्रॅम किलो बियाणे, PSB, KSB आणि इतर जीवाणू संवर्धक बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पिकांची फेरपालट करण्यावर भर द्यावा. संत्रा मोसंबीची लागवड मृग बहाराकरता दिलेला ताण पाऊस न आल्यास हलके ओलीत देऊन तोडावा. शिफारसीनुसार आणि माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. मिरची, वांगी, टोमॅटो, फुलकोबी या पिकांची 4 ते 6 आठवडे वयाची रोपाची शेतात लागवड करावी. भेंडी, वाल, चवळी, कारली, ढेमसे, भोपळा, कोहळे, दोडके, हळद आणि अद्रक याची लागवड करावी. गॅलार्डिया, झेंडू, मोगरा, शेवंती या फुलझाडाची लागवड करावीत. जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावे. तर आत्ताच आपण जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुमेध मुंगळे यांचा.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आकाशवाणी यवतमाळ केंद्र 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो तीन पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर युनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सरसुद्धा होऊ शकतो. याचे कारणं काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढले जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 काळात फार कष्टाची शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत? तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15-20 आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30-40 जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2-3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
0: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
0: परिसर.
3: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
4: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येकजण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत,

0: आमच्या लहानपणी असं नव्हतं. खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्गपासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात. या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतेहो, आता ऐकूया दिनविशेष. आज श्रोतेहो, आज आहे 13 जून. 13 जून हा दिवस प्रसिद्ध साहित्यकार प्रल्हाद केशव अत्रे यांचा स्मृती दिवस. प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक आणि नाटककार. त्यांनी अनेक रचना निर्माण केल्या. कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन आणि अनेक कविता संग्रहसुद्धा त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांचे वडील होते केशव विना

विनायक अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील कोडित खुर्द या गावी एका कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिवसुद्धा होते. प्रल्हाद केशव अत्रे यांनी सासवडच्या MES वाघिरे हायस्कूलमधून आपलं प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केलं. 1923 साली अत्र्यांनी अध्यापन मासिक सुरू केलं आणि 1926 रत्नाकर, 1929 साली मनोरमा आणि पुढे 1935 साली नवे अध्यापन, 1939 साली इलाखा शिक्षक ही मासिकं काढली. 1940 या वर्षी नवयुग साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं. प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या साहित्य संपदेमधून अनेक गोष्टींवर मार्मिक टीका केलेली आहे. 1934 साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद नारदी चित्रपटाची कथा आणि संवाद प्र के अत्रे यांनी लिहिले. हंस पिक्चरसाठी 1937 साली त्यांनी

सुरू केलं होतं. प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या साहित्य संपदेमधून अनेक गोष्टींवर मार्मिक टीका केलेली आहे. इसवी सन 1934 साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद नारदी चित्रपटाची कथा आणि संवाद प्र के अत्रे यांनी लिहिले. हंस पिक्चरसाठी 1937 साली त्यांनी इब्नेसच्या पिलर ऑफ द सोसायटी या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर या मराठी आणि बेगुन्हा या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. ब्रह्मचारी या चित्रपटाची कथासुद्धा त्यांनी लिहिलेली होती. त्यांनी लिहिलेला ब्रँडीची बाटली हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. प्र के अत्रे यांनी राजगुरू आणि अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत ARA नावानं नवयुग चित्र कंपनी काढली. पुढे मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हे देखील भागीदार झाले. संत सखू या चित्रपटाचे सुद्धा प्र के अत्रे यांनी संवाद लिहिले होते. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई चित्रपटाला 1954 साली राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्ण कमळ प्र के अत्रे यांच्या या चित्रपटाला मिळालेलं होतं. प्र के अत्रे यांनी अनेक नाटकं लिहिली. त्या नाटकांचे प्रयोगसुद्धा झाले होते आणि या नाटकांना रसिकांची दादसुद्धा मिळाली होती. मराठी साहित्याच्या प्रांतामध्ये प्रल्हाद केशव अत्रे यांचा आपला असा वेगळा वर्ग आहे आणि मोठ्या आवर्जून ते ह्या नाटकांना पाहतात आणि दाद देतात. प्रल्हाद केशव अत्रे यांची साहित्य संपदा खरोखर वाचण्यासारखी आहे. मराठी साहित्य रसिकांनी या साऱ्या गोष्टींना आपल्या मनाच्या मखमली पेटीवर आजही जपून ठेवलं आहे. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत 18 वर्ष मुख्याध्यापक म्हणून सुद्धा प्र के अत्रे यांनी काम केलेलं होतं. प्र के अत्रे यांनी निर्माण केलेला श्यामची आई हा एक चित्रपट मैलाचा दगड चित्रपट आहे.

0: श्यामची आई चित्रपटातील ही रचना आपण ऐकलीत.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: NAC मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्वार सर, 95-294-28-472.
4: आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं, एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं, एक थरा अवखळ खळाळून वाहणारा, एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा, आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारी से बोल असो
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोतेहो 7:10 होत आहेत, आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार। राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार। आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला। एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते। यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला। महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे।
3: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली।

कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्च

0: स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन, पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता ग बाया, रामायण सांगून झालं म्हण रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागाव, कस राहाव, दुखण्याला लांब कस ठेवाव, समजत तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
5: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही
6: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 7:22 झालेली आहेत. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचं ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन

0: आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
1: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
2: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: आमची ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, 7:25 झालेली आहेत.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही

0: तत्व पाहतो आपण.
1: अच्छा,
0: ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तसे तत्व आहे ते. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्याने पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतराने ते दुष्परिणाम जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाही आहे की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाही आहे. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का ह्यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढं आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा, सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावरसंख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावरसंख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशाप्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अपराध शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, आणि ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशाप्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर, मग भरलो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे, आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी एक कारण मग आपण चर्चा केलेली आहे, ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे, म्हणजे बदलाचा परिणाम, हवामान बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण, आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत. नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खत, तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो होतो ना अगोदर, रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघाला जर पर्याय काय आहे का ह्याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत असे प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळे जे पर्याय आहेत. म्हणजे ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं, म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळं त्याचा अर्क तयार करून गुळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवी त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचा मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळ वापरले गेले तर मग आपलं हे दोन्हीही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची?
0: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे, त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे, म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही, तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीक असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
1: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्त्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. 102.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी 7:39 झाली आहे. प्रसारित करीत आहो मिश्र संगीत. श्रोतो, महाराष्ट्राला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे आणि आमचे कोळी बांधव या समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करतात. परंतु पावसाळ्याच्या प्रारंभी म्हणजे दिनांक 1 जून ते 31 जुलै या कालावधीत समुद्रात मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी असते, कारण पावसाळ्यात मासे अंडी घालतात. माशांच्या नव्या पिढीच्या संवर्धनासाठी आणि मच्छीमारांच्या जीवितांच्या सुरक्षिततेसाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो.

0: लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887786490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते हो, संगीत क्षेत्रामध्ये एक गुणवान संगीतकार आणि गायक म्हणून शंकर महादेवन यांचं नाव घेतलं जातं. शंकर महादेवन यांनी ब्रेथलेस या हिंदी पॉप ऑल्बमद्वारे प्रसिद्धी प्राप्त केली आणि अगभय अरेच्यामधील मन उधान वारेचे या गाण्यासाठीसुद्धा मराठी चित्रपटात पण त्यांनी ठसा उमटवला होता. रसिकांच्या सर्वात जास्त लक्षात राहिलं आहे नोव्हेंबर 2015 प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेली काही गीतं. ब्रेथलेस हा त्यांनी केलेला अभिनव प्रयोग होता.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स
1: BA BCom BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ.
2: NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: श्रोते हो, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर म्हणजे गोविंद विनायक करंदीकर यांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच काय तर देणाऱ्याचा दातृत्व भाव घ्यावा अशी कवीची अपेक्षा आहे. आणि मग हे दातृत्व गुण घेतल्यानंतर त्याचा उपयोग मानवतेसाठी करावा हाही उदात्त हेतू आहे. कवीने म्हटलं आहे की हिरव्या पिवळ्या माळावरूनही हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे.

0: मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली. स्वर होता अरुण दाते यांचा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतो, गझलचा प्रांत हा फार अलवार आहे. गझलचे शब्द हे नजाकतपूर्ण असतात, म्हणजे अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतात. आता जी गझल आपण ऐकणार आहोत त्यातला एक शेर तर मनाला नक्की स्पर्शून जातो. कुछ तो नाजूक मिजाज है हम भी, कुछ तो नाजूक मिजाज है हम भी, और ये चोट भी नहीं है अभी अभी. दिल में एक लहर सी उठी है अभी अभी, कोई ताज़ा हवा चली है अभी अभी.

आपल्याला बहुतेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये पाहायला मिळतो. बहुतेक हिंदी चित्रपटांचे लोकेशन्स हे काश्मीरचे असल्याचं दिसतं. त्यात प्रथम 1964 मध्ये आलेली काश्मीर की कली या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. काश्मीर की कली या चित्रपटामध्ये शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांनी अभिनय केला आहे. हे गीत शम्मी कपूर यांच्यावर चित्रित केलेलं आहे, तेही काश्मीरच्या शिकाऱ्यामध्ये.

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

श्रोतेहो, काश्मीरचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा जब जब फूल खिले हा चित्रपटसुद्धा आपल्याला आठवतो. या चित्रपटात अभिनेत्री नंदा आणि शशी कपूर यांनी अभिनय केला होता. जब जब फूल खिले या चित्रपटाचं हे गीत नंदा यांच्यावर चित्रित केलेलं होतं आणि हेही गीत शूट केलं गेलं होतं काश्मीरच्या एका शिकाऱ्यामध्ये.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम. 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम. कला शाखा BA, MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र. वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
3: श्रोते, आपल्याला आठवत असेल की मेरा नाम जोकर या चित्रपटाच्या तेव्हाच्या अपयशानंतर राज कपूर काहीसे खजील आणि खचले होते. त्यानंतर त्यांनी आपले पुत्र ऋषी कपूर यांना घेऊन एक नवीन चित्रपट काढला. त्याचं नाव होतं बॉबी. बॉबी हा 1973 रिलीज झाला होता. बॉबी चित्रपटाच्या रिलीज म्हणजे शूटिंग त्याचं गुलमर्ग इथं केलं गेलं होतं. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर गुलमर्ग या भागाची लोकप्रियता ही आकाशाला स्पर्श करू लागली. खरं तर पर्यटक गुलमर्गला जायचे आणि ज्या बॉबी हटमध्ये ऋषी कपूर आणि डिंपल यांच्यावर हे गीत चित्रित केलं होतं त्याच स्थळाला आवर्जून भेट द्यायचे.
4: कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना आपण ऐकू शकाल सकाळी 8:40 आकाशवाणी यवतमाळ केंद्र सकाळचे 8:30 आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घपल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्चभ्रू गटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते 5:00 या वेळेत 3.25 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ TV सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारत

0: भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तिवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल एक वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली, तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. ICC महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची 8:40 झाली आहे. श्रोतेवत ऐकूया हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना. श्रोतो, आपण बोलत होतो काश्मीरमध्ये चित्रित झालेल्या हिंदी चित्रपटांविषयी. काश्मीरमध्ये ज्या चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे त्यात एक मोठं नाव हे कभी कभी या चित्रपटाचं सुद्धा आहे. कभी कभी या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे काश्मीरमध्ये केलं गेलं होतं आणि एका अलवार कथेला जन्म देणारा हा चित्रपट होता कभी कभी. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कविता आपल्याला काश्मीरच्या वादीमध्ये नक्कीच घेऊन जाते.
2: कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जिंदगी तेरी जुल्फों की नरम छाओ में गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी. ये रंजो गम की स्याही जो दिल पे छाई है तेरी नजर की शुआओं में खो भी सकती थी मगर ये हो ना सका.
1: कभी कभी हा चित्रपट यश चोपड़ा यांनी निर्मित केला होता. यात दल झील उद्यान आणि चिनार वृक्ष यावर कॅमेरा फिरतो आणि मग हे गीत आपल्या डोळ्यासमोर येतं.

श्रोतेहो, पर्यटक काश्मीरला गेले की बेताब व्हॅली पाहायला जातात. या चित्रपटामध्ये पहलगाममधल्या एका घाटीमध्ये बेताब चित्रपटाचं शूटिंग झालं आणि हा परिसर मग बेताब व्हॅली म्हणून प्रसिद्धीस पावला.

भारतातील इतर राज्याप्रमाणे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरची आपली वेगळी संस्कृती आहे. तिथं उष्ण पेय म्हणजे शरीर गरम राहण्यासाठी काहवा पिला जातो. तिथलं संगीत हे वेगळं आहे, तिथले नृत्यसुद्धा वेगळे आहे. धुमहल धुमहल म्हणून या डान्सला ओळखलं जातं आणि याचा वापरसुद्धा हिंदी सिनेसृष्टीमध्ये केला गेला आहे.

केवळ जुन्या चित्रपटांमध्ये नाही तर नवीन चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्याला काश्मीर पाहायला मिळतं. 2015 सलमान खान यांच्या बजरंगी भाईजान या चित्रपटात संपूर्ण काश्मीरचं लोकेशन बघायला मिळतं. यात काश्मीर व्हॅली आणि सोनमर्ग या ठिकाणी या चित्रपटांचं बहुतांश शूटिंग केलं गेलं आहे. हा चित्रपट पाहताना या डोंगरांचं, दऱ्याखोऱ्यांचं आणि वृक्षांचं सौंदर्य पुन्हा एकदा जाणवतं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण काश्मीर की कली, जब जब फूल खिले, बॉबी कभी कभी, बेताब, मिशन काश्मीर आणि बजरंगी भाईजान या चित्रपटातील रचना ऐकल्यात. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. श्रोते, आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगवर सुद्धा ऐकू शकता. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: Clicky.
1: आज के फनकार।

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहे. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. श्रोते हो, तप्त झाडांनी पोळलेला उन्हाळा संपून आता पावसाळ्याची अदमास लागली आहे. नभांनी आपल्या शहरावरही छाया धरलेली आहे. साहित्याच्या भाषेमध्ये या सावलीला मृगछाया म्हणतात. मृगाची छाया पडली की त्या पाठोपाठ पावसाचंही आगमन होतं. आपण मोठ्या आतुरतेनं पावसाची प्रतीक्षा करतो आहे, तेव्हा चला त्याला आमंत्रण देऊया आणि गीतही गाऊया.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते हो, ग्रीष्माची काहिली संपल्यानंतर असं वाटतं की झरझर पाऊस पडावा आणि भरभर वाराही वाहावा. परंतु एखाद्या आडमुठ्या माणसाप्रमाणे मृग काही दरवर्षी वेळेवर येत नाही, तो काहीसा उशिराच येतो. याचं उत्तर शोधायला गेलं तर सापडतं आपल्याच करणीमध्ये. माणसाने कितीही प्रगती केली असली तरीही अजून निसर्गावर माणसाचा कोणताच रिमोट कंट्रोल चालत नाही.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: 102.7 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतेव, पावसाचा अदमास लागला आणि नभ दाटायला लागले की जंगलामध्ये मोर नाचायला लागतात. मोरांचं आणि पावसाचं नातं अगदी जवळच आहे. मोराचा आवाज कानी पडतात त्याला केकावली म्हणतात. बालपणी आमच्या आजीने एक मोठी गमतीशीर गोष्ट या मोरासाठी सांगितली होती. एकदा म्हणे मोराचे पिवळे धम्म पाय साळुंकीने काही दिवसांसाठी मागितले. साळुंकी ते पाय घेऊन निघून गेली आणि पुन्हा परतच आली नाही. साळुंकीचे काळे पाय मोराकडे राहिले आणि मेघ दाटून आले की म्हणतात तो मोर त्या पायांकडे पाहतो आणि रडतो. अशी काहीशी काल्पनिक पण खूप सुंदर कथा आजी सांगायची.

मोराशी आपलं नातं फार घट्ट आहे. बालपणी आपण पुस्तकात मोरपीस ठेवायचो, त्यावरचे रंग न्याहाळायचो. सहस्त्र डोळे असलेला मोर पिसारा फुलून जेव्हा मोर नाचतो ते दृश्य खूप मनोहारी असतं. मेघदूतामध्ये याचं खूप सुंदर असं वर्णन आलेलं आहे. खरं म्हणजे मोर हा पावसाळ्यात नाचतो आणि हे दृश्य आपल्या यवतमाळलाही बायपासवर फिरायला जाताना नक्कीच दिसतं.

पावसाळा हा एकमेव ऋतू असा आहे की जो आपल्याला जाणवतो, ज्याचा आपल्याला स्पर्श होतो. टपोरे थेंब अंगावर पडले की वनराई उजळून निघते. माणसाच्या सुद्धा चित्तवृत्ती ह्या उल्लसित होतात. पहिला मृदगंध आला की श्वासात भरून घ्यावा वाटतो आणि मग हिरव्या मुंडावळी बांधून त्याचं स्वागत करावं वाटतं.

आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी यवतमाळ. तेव्हा आमच्यासोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आकाशवाणी यवतमाळ केंद्र, 10:30 वाजले आहे. ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

मुक्ता चित्रपटातील जयश्री शिवराम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातील ही रचना. चित्रपट आहे भालू.

0: बाळा गाऊ कशी अंगाई यानंतर ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी. ही रचना स्वरबद्ध केली आहे राम कदम यांनी. गायक कलाकार आहे उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक.
1: राम मुखडा.

एक होता विदूषक चित्रपटातील हे गीत गायलं होतं रवींद्र साठे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. यानंतर ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांना तूच माझी राणी या चित्रपटासाठी.

निवडुंग चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गायिका होत्या पद्मजा फेणाणे. या गीताबरोबरच हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहो. आकाशवाणीच्या यवतमाळ

निवडुंग चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं, गायिका होत्या पद्मजा फेणाणे. या गीताबरोबरच हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहो. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजले हे प्रसारित करीत आहो श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

मैहोना या चित्रपटासाठी अभिजित आणि श्रेया घोषाल यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. आवड या श्रोत्यांज्योती यवतमाळ बायपास येथील पांडुरंग रेकववार, अर्चना रेकववार, निलेश ज्योती, नितीन राणी कुरमुरकर, कैलास भाऊ, रतन प्रभाताई कुरमिलकर, आर्यन परी आणि निशांत परिवार. बालमटाकळी जिल्हा अहमदनगर येथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला, निलेश मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत. गौतमनगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे. चंद्रशेखर वार्ड पांढरकवडा येथून अनंत, लक्ष्मण राजुलवार, भावनाताई, आदित्य आणि अनुष्का राजुलवार. यानंतर ऐकूया वारदात चित्रपटातील बप्पी लहरी यांनी गायलेले हे गीत. गीताची आवड करणारे श्रोते आहे मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर बदलापूर मुंबईचे, सिद्धांत परिणिता आकार हाईट्स बहादुरा नागपूर येथून, वैशाली शैलेश श्वेता सुमित ध्वनी गव्हाणकर, तुळशीराम डेरे मायावती डेरे संदेश आदेश किरण प्रज्वल आणि दादूला डेरे धामणी मानोरा येथून, गुंडी तालुका मानोराचे वच्छलाबाई खिराडे राजेंद्र नगराडे राखी नगराडे आणि परिवार, छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील राजदीप राशी आणि शीतल राजेश, विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण अंकिता अनिकेत माय चव्हाण वारणा शहापूर कोल्हापूर येथून आणि MIDC चंदनगर साताराचे सतीश वाघमारे अतिश स्वाती वर्षा आणि श्रमण श्रुमेन वाघमारे.

0: कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की? देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
5: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
4: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
5: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
4: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
5: मोबाईल 988176490.
4: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

राम बलराम चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. आवड या श्रोत्यांची होती. तरोडा तालुकारणीतून बालू मनवर, रजनी, श्वेता लके आणि मनीष मनवर. सरोत्सव कमरावती महाराष्ट्र येथून कमरुला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, असमा, सालिया शोएब खान, मुश्ताबा खान, सायमा खान, अफिया खान, राऊभाई, शाहिदभाई. गांधीबाग अकोल्यातून रमेश कटणकर आणि वैशाली कटणकर. सिव्हिल लाईन यवतमाळ येथून अशोक टाटाजी, अमित टाटाजी आणि सागर टाटाजी. रिंगणी छत्तीसगड येथून दिनेश वर्मा, करुणा वर्मा आणि समस्त वर्मा परिवार. वंजारी फैल यवतमाळ येथून लक्ष्मणराव लोखंडे, कल्पना, कार्तिक लोखंडे आणि लोखंडे परिवार. यानंतर ऐकूया नाम चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. ऐकायचं आहे या श्रोत्यांना अंश सायनवार, भाविक खोपे, श्लोक धोत्रे, सम्या धोत्रे आणि परिवार आर्णी इथून. जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गाधर जोशी, गंगाधर गजानन संजय, आशिष आणि पृथ्वीराज साध्वी जोशी. शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनवर, सरलाताई, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर. कनेरा मोहल्ला पटियाला इथून मुकेश बत्ता, नीलम, नितीन, पलक, करण, गीतू, निहारिका, हार्दिक आणि वंश बत्ता. राजेंद्रनगर यवतमाळचे अलीम लोखंडवाला, रेश्मा, अनाया, आर्या, समीर आणि निसार लोखंडवाला.

0: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम, कला शाखा BA, MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र, वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम। आजच आपला प्रवेश निश्चित करा। महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM। महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCOM, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ।
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ। NAC मान्यता प्राप्त।
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95 274 28 472।

आपकी कसम या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन आणि आवड या श्रोत्यांची. तुलसी रेडिओ श्रोता संघ पाळधी खुर्द तालुका धरणगावचे संजय पाटील, शैलाताई, नरेंद्र शेखर, सुवर्ण आणि मनू पाटील, बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास, मीनादवी, पूजा, लता आणि पूनम श्रीवास, दिलीप श्रीवास, विद्या वैष्णवी, डॉक्टर सुनील सरगर हैदराबाद येथून, देविका तरंगणी, जिगर रुपारेल अकोला, माळीपुरा येथून सुरेश बुंदेले, रेणू, यशश्री, यान्वी, कुंदन बुंदेले, शुभम, सुमन आणि रमेश पोटे तथा समस्त श्रीवास परिवार, पाकिचा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावद येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री, शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरलताई, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर, कोळी नांदेड येथून नारायण गायकवाड, दयानंद, ओंकार, साई गायकवाड, नलेश्वर नगर नरवेलचे पी एस नावकर, निर्मला आणि विशाल नावकर. यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांनी गायलेलं हिरो चित्रपटातील हे गीत. गीतासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहे रामनगर, शांतीनगर, इंदोर येथून देविका चौधरी, कविता, संजय वाणी, मनीष वाणी, ब्रोनो खर्चो, गणेश, कार्तिक, संजना परी, ललिता नारायण, स्वाती चौधरी आणि मालती चौधरी, प्रयाग चौधरी, धानोरा विटाळी येथून भगवान पाटील, मंगेश, सचिन पाटील, प्रेम, श्रेया, श्रुती आणि भैया पाटील, तालखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथून काशीनाथ ढेंगे, मंगेश आणि गणेश ढेंगे, प्रशांत पाटील, समतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, जयश्री, अनुजा आणि अतुल गलांडे.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988 17 86 490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

मौसम या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. आवड या श्रोत्यांची होती. श्रावस्ती सोसायटी यवतमाळचे भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी आणि तुसार बनसोड, आसरा इथून अशोक वंजारे, अर्चना, भूषण, भाग्यश्री आणि वंजारे परिवार, हिंदराज रेडिओ श्रोता संघ खोपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळगट, माया शिवान, चंद्रकला देवीदास, ज्ञानेश्वर पोपळगट, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, शुभांगी श्रावण आणि अनिता बिडवे, अयोध्यानगर आळेगाव इथून विनोदकुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे, उमाळे जिल्हा बुलढाणाचे उद्धव धोरण, स्वरूपा अनुपकुमार धोरण, पळशी तालुका खामगाव इथून विजय शेगोकार, रेणुका डॉक्टर जयश्री आणि ऋषिकेश शेगोकार, सिद्धेश्वरनगर यवतमाळ इथून पंजाब रामटेके, यशोधराताई पूजा आणि श्राव्या रामटेके. यानंतरची रचना आहे तीन देवी या चित्रपटातील गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. महावीरनगर भाग एक दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना कुणाल, प्रीती प्रियंका वियान मनवर, अशोक खडसे, वर्षा खडसे, दारवा इथून शिवाजी आणि चंदाताई खडसे, मानोरा जिल्हा वाशिम इथून ध्रुवकुमार गिरी, ज्योती सोनम आणि तेजस गिरी, राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद, मिलिंद सोसायटी इथून प्रवीण, सुप्रिया, आराध्या, आरांश, विजय, सुनंदा आणि प्रशांत कांबळे, तन्मय आणि सीमा भगत, बाजार चौक पुलगाव इथून अब्दुल कलाम आणि नाजिमा अंजुम.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात सल्तनत चित्रपटातील हे गीत. गीताची आवड आहे या श्रोत्यांची. बडे प्लॉट पुलगाव येथून सुनील पेन्नाम, सुनीता, निकिता, दामिनी आणि श्रिया पेन्नाम, फरजाना सय्यद, किसन कुंभरे, चंदा कुंभरे, गांधी चौक घोगुस येथून सय्यद मुस्तफा, पांढरकळा येथून सय्यद अभिनूर, सय्यद आदिल आणि सिमरन सय्यद, कोली पुनर्वसन तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळचे सुरेश गुजर, बेबीबाई, चंद्रकांत, प्रियंका आणि प्रशिक गुजर, अहिल्यानगर भावी नेमगाव येथून श्रीराम गोंधळी, उषा वैष्णवी, पूनम युवराज, आदर्श आणि हर्षदा पवार.

आपकी पसंत या कार्यक्रमात श्रोते हो आपणही आपल्या मनातील हिंदी गीतं कळू शकता. पत्ता हे आपकी पसंत द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता हे ध्वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कारवर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना.
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात,

0: जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
1: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढं चालवायचं आहे बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
0: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
1: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला, पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
0: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे,
1: दोन्ही सुरू आहेत.
0: काय काय असतं बरं,
1: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो, म्हणून मी ही पाळणा घर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं, म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात 2-2 बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये, आणि असं माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते, प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे, त्यातून आमचे बचत गट तयार झाले.
0: त्यातून ही मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
1: सुरू झालं.
0: हे सगळं आता सुरू आहे.
1: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो, दर रविवारी मोठी भावंड येतात, आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गाभारा जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
0: बरं, मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात?
1: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाहीपर्यंत म्हणजे 5:30 मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
0: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
1: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते, म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी बरोबर, आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत, म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात, अक्षरं 4 ते 5 वयोगट. आमचा 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
0: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
1: पूर्ण.
0: आणि उत्सव पण तुमच्या
1: वेगळे होय,
0: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
1: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे, म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे, म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तर ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस ह्या महिन्यातल्या, त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगडबगड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दार

0: दादाला पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं तर तशी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलंय बा उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली उद्या होळी आहे, आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपलं तोंडावर हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढं येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारूया की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढं आले म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा, एकदा का मुलांना वेडोवाकडं कसं जोरजोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार कसंही वागणार त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं वागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळे पालकांना पण आम्ही बोलवत असतो आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्नीस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांची आधी पूजा होते. आणि हे पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलांना संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढं पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतो आहे, आणखीन मुलांना तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं. म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हा संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचं आहे. अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळ्या पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेलं आहे तुमच्या मुलाला मी आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग पाळणा घर आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे. तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढंच अपेक्षा आहे की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन

0: जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही संजेला कातर वेळेला आयाने सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही संजेला सगळ्यांनी दैवाला, दिव्याला, प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: अगदी जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्यात असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे. लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते. तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत, 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो. मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग तरी सुरू केला तो, त्याला आम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल ना?
0: आपण असं वाटतं मी दागिन्यांनी मढली असं वाटतं मला ही मुलं बघितली.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणाघर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणाघरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्त्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता? हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले,

अरोगता बिंदु जयोग्नि दीपनम नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षण्मुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही. आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी न दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं,

का बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही. आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी. यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे. सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील. मीही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ही आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखररूप पण संपून जातं. मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे. प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण. कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे. प्रेम मौनाची भाषा, प्रेमनिष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे. व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्तस्वर स्नात होता प्रेम ते गीत आहे. शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही, देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे. तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी, देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी. बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला. पोसले किती वृक्षांना तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले. किती पांथस्थ किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी. मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझं गिळून टाकतो सारा. तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत

0: केला. काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील. की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा. पण कधी तळ्याच्या हृदयी पाहुनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला. की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात. या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते. नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. घट घडता तिला एकटंच तपावंसुद्धा लागतं, घट घडता तिला एकटंच तपावंसुद्धा लागतं. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही. इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी, सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. घणाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो, काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो. मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावंसुद्धा लागतं. सोनं तेवढंच कसाला उरतं, किटाळते ते झडून जातं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावंसुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावंसुद्धा लागतं. आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे. जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो. जगणं हे आहे की ते खात असताना, आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तोच आशय मांडणारी ही माझी कविता. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. मथन म्हणजे मंथन. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्याही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्याही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला. तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून. की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे.
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरद आला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: हम बोल रहे हैं विविध भारती से। थोड़ी ही देर में आप सुनेंगे तराने नए पुराने।
1: आज यामध्ये ऐकूया AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती। सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने।

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: फ्रेंड्स, युववाणी मध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ, मी लॅपटॉप आणलाय. हे बघ, मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हां, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईन्ससाठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AIमुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ ॲट अ सिंगल क्लिक, कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AIमुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने, माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AIमध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हां, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच. पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AIसुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अगं, पण फोटोग्राफी आणि AIमध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते. तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून

0: त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
1: मुद्दा गंभीर आहे खरा.
0: मग
1: मी मान्य करते कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
0: मग
1: पण तू जरा एआयचा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
0: म्हणजे
1: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तू त्यासाठी एआय वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच एआय तुझा असिस्टंट बनू शकतो.
0: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून एआयला वापरणं ठीक आहे. पण रोहिणी मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील.
1: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्यकाळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. एआय हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
0: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते ह्या एआयच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनतं. कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे?
1: अगदी बरोबर बोलला समित. एआय परफेक्ट आहे पण माणूस युनिक आहे. एआय परफेक्ट जरी असला तरी एआयला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
0: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण एआयमुळे कलाक्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे. बघ, नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा एआयकडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
1: बरोबर.
0: 100 अधिकांचे काम फक्त एकटा एआयमुळे होते. मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? एआय हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण एआयवर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
1: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही तर एआयकडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
0: स्वरूप बदलतं हे ठीक आहे पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
1: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो. पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
0: म्हणजे
1: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली.

0: नाही. अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना एआयच्या मदतीने जगासमोर आणू शकेल. एआयने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
1: म्हणजे तू म्हणतेस की एआय कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
0: हा
1: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते एआयचा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
0: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना एआयचा तोचतोचपणा जाणवेल, एआय एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
1: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
0: तेच ना. एआय जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख, हे एआय स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती एआयमध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते बो.
0: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हासवर पेंटिंग कर आणि मी एआयच्या मदतीने एक डिजिटल ॲनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
1: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
0: हा हा, चल चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी एआयचं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

युववाणीमध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजाशिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि ॲक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: अधिक कुशल उपयोग हो सकेगा। लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ देश के नए थल सेना अध्यक्ष होंगे। वे फिलहाल थल सेना में वाइस चीफ के रूप में कार्यरत हैं। लेफ्टिनेंट जनरल सेठ 30 जून को कार्यभार संभालेंगे। वर्तमान सेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून को अवकाश ग्रहण कर रहे हैं। भारत और अफगानिस्तान के बीच 3 मैचों की एक दिवसीय क्रिकेट श्रृंखला का पहला मुकाबला धर्मशाला में जारी है। ताजा समाचार मिलने तक अफगानिस्तान ने तीसरे ओवर में 1 विकेट पर 16 रन बना लिए हैं। और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार। आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। नागपूर शहरामध्ये गेल्या 12 वर्षात अनेक विकास कामे झाली असून नागपूर शहराला एक हरित शहर बनवण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात 25 लाख वृक्षारोपण करण्याचा आपला संकल्प आहे। यासाठी शाळा, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष या सर्व भागधारकांना 2 ते 3 मीटर लांबींची झाडे देऊन एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धनाची कामं हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। केंद्र सरकारच्या 12 वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। नागरिकांनी देखील पर्यावरण संवर्धन करण्यात हातभार लावला पाहिजे असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं।
3: आणि विशेषतः यामध्ये एक पेड मा के नाम ही जी प्रधानमंत्र्यांची योजना आहे त्यात माझे आपल्यालाही अपील आहे की आपल्या फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्या घरामध्ये आपण एक पेड आईच्या नावाने लावावं आणि ते पेड मोठं करावं आणि नागपूर शहराला ग्रीन करण्याकरता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण मुक्त करण्याकरता या स्कीमला सहकार्य करावं।
2: यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली। नागपूर शहरातील बाजारपेठांचं आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय परिवहन मंत्रालयानं रस्ते निर्मितीसोबतच रोजगार निर्मितीचं लक्ष सुद्धा साध्य केल्याचं ते म्हणाले। ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाख लोकांना प्रशिक्षित केलं गेल्याचं त्यांनी सांगितलं। प्रस्तावित नागपूर ते हैदराबाद द्रुतगती मार्गामुळं या शहरांदरम्यानचं अंतर केवळ 3.5 तासात कापणं शक्य होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे नागपुरात इंदोरा ते दिघोरी हा उड्डाणपूल 1 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावलं। सुळे यांनी आज नागपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं। देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली। देशातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली।
4: देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे। मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्यातून देश जातोय माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी।
2: सरकारनं राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचं आवाहनही त्यांनी केलं। ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये डिजिटल प्रशासन आणि

0: नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा पुरवण्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील पंचायती राज विभागाशी संबंधित 2 उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीला सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम या श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्यांच्या ई आरोग्य धमणी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हास्तरीय ई गव्हर्नन्स उपक्रम श्रेणी अंतर्गत सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:15 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निःशुल्क क्रमांक 1800-315-7008 मिस कॉल देऊन पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे. हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलैह यांचा 26वा शरीफ आज ताजबाग दर्गा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे. या निमित्तानं नागपूरसह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविक ताजबाग इथं दाखल होत आहेत. 26व्या शरीफच्या कार्यक्रमांची सुरुवात 8:30 पारंपरिक दस्तारबंदी समारंभानं करण्यात आली. त्यानंतर शमा महफिलचं आयोजन करण्यात आलं. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतीनं दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दर्गा परिसरातील लंगरखान्यात भाविकांसाठी लंगर वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी दर्गा परिसरात शमा महफिल, मिलाद शरीफ आणि सुफियाना कव्वालीचं आयोजन करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्याची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या प्रचलित योजनेअंतर्गत माहितीपट आणि लघुपट निर्मितीसाठी आतापर्यंत प्रत्येकी 10 लाख रुपये अर्थसहाय्य दिलं जात होतं. या अनुदानात मोठी वाढ करून यापुढे प्रत्येक माहितीपट आणि लघुपटासाठी 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं. बाल प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशानं राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी 7-12 उताऱ्याची अट प्रशासनानं रद्द केली असून केवळ आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आधार कार्डच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं. मात्र अशा पद्धतीनं खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर प्रशासनानं आधार कार्डसोबत 7-12 उतारा सादर करणं बंधनकारक केलं होतं. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सुधारित आदेश जारी करत 7-12 उताऱ्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. हवामान. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास अल्पकाळासाठी मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचं दमदार आगमन झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती वगळता सर्व ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी

अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरला हरित शहर बनवण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. देशासमोर असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. आणि येत्या काही तासात विदर्भातील अनेक भागात वादळी पर्जन्यमानाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलत देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात

कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा

ठेवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना, तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील, तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या

मोठ्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:12 होतात. ऐकूया एक गीत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळं कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळंच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर, किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला. दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्या 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5° वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5° वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला लानीन स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामत आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती लानिनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये लानिनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष लानिनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जूनमध्ये ती तयार होईल असं सांगितलं जातं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी

0: राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार आहे याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही. आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे? तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो. आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आहे आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी दागरी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी अजून आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील आणि ते आपल्यापर्यंत येणार नाही. पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJOची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJOचं क्षेत्र भारतीय उपखंडावर किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसते, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारण करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचं आहे. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तपमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले. जे भूगर्भातला पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो त्या कमी पाण्याची पिकं म्हणतो ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल भाताची असेल ज्वारीची असेल

0: कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपलं रब्बी पीक लावता येईल. आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारं पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नकोत. तसंच आपल्या शेतांमधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळी उपाययोजना करा, आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणी उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणी जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय, कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकताच कमी झाली मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घन जीवामृत आहे, तसंच मत्स्योजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाची पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवता आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवता आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्याच पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक IPM म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बिहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाढबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 MHz.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
4: वाळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
7: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
6: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
7: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
6: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
7: मोबाईल 9887086490.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
8: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम. 11वी कला, मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम. कला शाखा BA, MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र. वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. भाग पहिला, विषय आहे पशु. सहभागी तज्ज्ञ आहेत सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी सावरगाव, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मृणालिनी दहीकर यांचं.
3: फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
4: जी नमस्ते, योगेश जांगड़े प्रेमेतरा छत्तीसगढ़ से बोल रहे हैं.
3: योगेश जी बोलिए, बताइए.
4: हम यही जानना चाहते हैं कि अभी इस कड़ी धूप में जो हमारे उनके आश्रय स्थल, उनके खान पीन पानी को कैसे व्यवस्थित करें.
3: अच्छा अच्छा, आपके पास कितने पशु है?
4: 10 ठो है.
3: अच्छा, तो ठीक है योगेश जी, इस बारे में हमारे एक्सपर्ट बताएंगे. आज आपको डॉक्टर सुबोध मिश्रा सर, पशु वैद्यकीय अधिकारी है, पशुओं के बारे में जानकारी देंगे और आपके सवाल का जवाब.

0: प्रश्नांची उत्तरं देत आहेत आमचे तज्ज्ञ डॉक्टर सुबोध मिश्रा सर. ऐका.
1: नमस्कार सूरजजी.
2: नमस्कार सर.
1: घाटंजीतच राहता का प्रॉपर की
2: मानवली म्हणून गाव आहे.
1: बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक. सूरजजी तुम्ही प्रश्न जो विचारला तर त्याच्यात पहिला प्रश्न पोटफुगीचा विचारलाय. तर मला एक मी तुम्हाला एक काउंटर प्रश्न करतो की त्यानं काही खाल म्हणजे काय खाल्लं त्यानं किंवा चारा तुम्ही काय देता ते सांगू शकाल का मला.
2: मला जाणवते की गावामध्ये सध्या म्हणजे लग्न सराईचा सीझन होता त्यामुळे ते बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा होऊ शकेल असा माझा एक अंदाज आहे सर.
1: आणि असं चारा काय देता तुम्ही आता.
2: असं आता कुटार वगैरे आहे ना तुरीचं आणि कडबा आहे सर.
1: ओलिताचं साधन आहे का तुमच्या शेतीला.
2: आता आम्ही आमच्याकडे नाही आहे पण मक्त्याची केली आहे तर
1: तिथे आहे
2: तिथे चारायला नाही असतो.
1: हा मी तुम्हाला आता सांगतो की आपल्या दवाखान्यातून ना साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ना वैरण बियाणाचं हे भेटतो. तर हा तर ते वैरण बियाणे घेऊन तुम्ही त्याला लागवडही करू शकता जेणेकरून तुम्हाला मे एप्रिल मध्ये आताच्या काळात तुम्हाला एक हिरवा चारा भेटू शकते. हा एक मुद्दा झाला. आता तुमच्या मुख्य प्रश्नावर येऊ आपण. कसं आहे की जे लगन सराईचं असतं ते तेलकट वगैरे जेवण असते ते आणि पोळ्या पण भरपूर खातात जनावर आणि भात पण खातात. जसं आपल्याला तेलकट आवडते तसं त्यांना पण तोच प्रकार आहे. तर अशा वेळेस काय होते की एक ॲसिडोसिस नावाचं बिमारी आहे. या ॲसिडोसिसमध्ये काय होते की जनावरात जे ॲसिडचं प्रमाण आहे रुमेनमध्ये जनावर आपल्याला जसं एक साधा पोट असते जनावरांना चार पोट असतात तर त्याच्यातला जो रुमेन नावाचा पोट आहे तिथे काय असतात बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असतात. ते त्या जेवणाला फर्मंट करतात आणि त्या फर्मंट होऊन ब्युटेरिक ॲसिडचं प्रमाण अतिशय वाढते. ठीक आहे. तर हे ब्युटेरिक ॲसिड जेव्हा वाढते तेव्हा त्याच्यात मग हे सगळे लक्षणं दिसायला लागतात पोटफुगी वगैरे. आणि कधीकधी काय होते की जो पॅसेज आता जे गॅसेस निर्माण झाले तर हे काय करते की जनावर मोठे जनावर जेवढेही आहे हे कंटिन्युअस आपल्या श्वासाच्या वाटे म्हणा किंवा ढेकरच्या वाटे म्हणा किंवा मागून म्हणा तर हे कंटिन्युअस उत्सर्जन होते या सगळ्या वायूंचं. पण कधीकधी काय होते की समजा वायू बनण्याचं प्रमाण त्या फर्मंटेशनमुळं जास्त झालं तर ते उत्सर्जनचं प्रमाण कमी होते आणि बनण्याची जी वेग आहे बनण्याचा वायूचा तो जास्त होतो. त्याच्यामुळे काय होते की ते पोटफुगी होते. कधीकधी काय होते की ते काहीतरी अटकल्या जाते श्वासनलिकेमध्ये किंवा असे चारे असतात काही किंवा जेवणात पण अशा गोष्टी असतात की जे एक फेस निर्माण करतात. म्हणजे कसं असतं की रुमेनमध्ये पाणी पण असतो जेवणासोबत आणि काय असतं की जसं तुम्ही बघितलं असेल आपण डिटर्जंट टाकतो कपडे धुण्यासाठी पाण्यामध्ये बरोबर आहे. त्याला जेव्हा आपण कालवतो म्हणजे हलवतो त्याला तर एक फेसची लेअर बनते बरोबर. बघा
2: बरोबर आहे.
1: हा ते सेम प्रोसेस त्याच्या पोटातही होते जनावरांच्या आणि त्यामुळे पण काय होते की जे बाहेरच्या गॅस आहे त्या पाण्यातल्या गॅस ज्या उडायला पाहिजेवर त्या फेसमध्ये फेसमुळे त्या उडू शकत नाही. तर याला फ्रोदी ब्लोट म्हणतात. इंग्रजीत काय असते की ड्राय ब्लोट असतो आणि फ्रोदी ब्लोट असतो. ठीक आहे. लेग्युमिनस प्लांट समजा जास्त खाल्ले आपण बरसीम झालं लूसन झालं यांच्यामुळेही हे प्रकार होऊ शकतात किंवा पोळीमध्ये पण आता अशा भाज्या आहेत काही ज्या खूप खाण्यात आल्या समजा जनावरांच्या तर त्याच्यातही त्यामुळेही हे फ्रोदिब्लोट होऊ शकतो. तर आता हे लक्षात घ्यायचं की कोणतेही समजा असं असेल म्हणजे ब्लोटिंग झाली तर सगळ्यात पहिले काय करायचं की पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत तुमच्या दवाखान्यात जे डॉक्टर्स आहेत त्यांना बोलवून घ्यायचं. ठीक आहे. ते ब्लोटिंगचा प्रकार बघतील कारण कधी कधी काय होते की ब्लोटिंग एवढी सिव्हिअर असते की प्राण जाण्याची पण शक्यता असू शकते. कारण काय होते की हे पोट एकदम फुगलं की तो डायफ्रामला दाबतो. डायफ्राम म्हणजे ते पडदा असतो आपला श्वास हा आपण श्वासोच्छवास करतो तर त्याचा जो पडदा असतो त्याला समजा ते दाबलं तर साहजिक आहे की त्याला श्वास घ्यायला अडचण जाते. आणि हा एवढे गॅसेस जर निर्माण झाले आणि श्वास घ्यायला अडचण झाली तर अशा वेळेस इमिजिएट इंटरव्हेन्शन पाहिजे. म्हणजे ते डॉक्टर डिसाईड करतात आणि मग ते निडल वगैरे पंक्चर करून ते गॅस बाहेर काढतात.
2: सर मला एक आणखी एक बोलायचं होतं की आजकाल शेतकरी वर्ग घरगुती उपचार करतात जनावरांसाठी. पोट फुगल्यानंतर ते मिरची पावडरचं पाणी दिल्या जाते ते कितपत योग्य आहे सर.
1: नाही हे बघा मिरची पावडरचं जो आपण पावडर देतो ते त्याला शास्त्रीय आधार मला तरी आजपर्यंत नाही आढळला. फार तर फार असं होऊ शकते की ते मिरची पावडरनं जे आतमधले बॅक्टेरिया असतात ते हा ते मरून जातात त्याच्यामुळं बहुतेक ते फर्मंटेशनची प्रोसेस स्लो होत असावी असा अंदाज आपण बांधू शकतो. पण असं काही रिसर्च पेपर वगैरे मला आजपर्यंत आढळलेलं नाही. हा पण जे ऑलरेडी गॅसेस बनले आहेत ते तुम्ही मिरची पावडरनं कसे काढसाल त्याला काढायसाठी मी तुम्हाला एक उत्तम उपाय सांगतो. जे हा समजा फ्रोदी ब्लोट असेल लक्षात घ्या फ्रोदी ब्लोट असेल म्हणजे फेसचा मी आता तुम्हाला जो प्रकार सांगितला तर त्याच्यात काय करायचं आपला खाण्याचा जो ऑइल असतो हा आपण जो खातो तो ऑइल

0: ते तुम्ही त्याला जर पाजलं तर ते काय होतं की तो फेसला खाली बसवतो. हा फेसला नाही, कारण तो सर्फॅक्टंट म्हणून काम करतो. ठीक आहे. हा त्याच्यामुळे ते गॅस रिलीज व्हायला मदत. पण हे केव्हा का केव्हा करायचं, जेव्हा तुम्ही शुअर आहात की फ्रोझी ब्लोट आहे, ते तुम्हाला डॉक्टर सांगू शकतील. आणि जर ड्राय ब्लोट असेल तर एक आयुर्वेदिक मेडिसिन येते, नाव लिहून घ्या, टायरेल नावाचं, अतिशय उत्तम औषध आहे. टायरेल नावाचं, हा टायरेल नावाचं 120 ml प्रेझेंटेशन येते मार्केटमध्ये. ते तुम्ही बॉडी वेटनुसार, समजा 200 kg ॲनिमल असेल तर एक पूर्ण बॉटल, 400 kg असेल तर 2 bottles, अशा प्रकारे 600 kg असेल तर एका दमानं 3 bottles. हे तुम्ही पाजलं तर त्याला फार लवकर रिलीफ भेटेल. पण
1: तसं लिहून तर नाही घेत आहे, पण तुमचा आवाजच नाही का मी रेकॉर्ड केला सर.
0: हो हो हो.
1: त्याच्यामुळे मला औषधी कायमस्वरूपी कामात येईल.
0: ठीक आहे ठीक. आणि आणि हे करत असताना फक्त एवढं लक्षात घ्यायचं की डॉक्टरांना अवश्य बोलून घ्या, कारण जर सिव्हिअरिटी खूप असेल तर कसं असतं की कधी कधी औषध पाजायचा पण चान्स भेटत नाही, त्यावेळेस मग आपल्याला ते निडल पंक्चर करूनच ते गॅसेस काढावं लागतात. ठीक आहे.
1: हो हो अगदी बरोबर.
0: तर हे गोष्ट. दुसरा प्रश्न काय होता सर तुमचा?
1: माझा दुसरा प्रश्न असा की पावसाळ्यामध्ये जनावरांची कशा प्रकारे काळजी घ्यायची, कारण की माशा वगैरे फार होतात ना गोठ्यामध्ये.
0: बरोबर आहे बरोबर. तर सूरजजी,
1: पावसाळ्यामध्ये अनेकांना आजारात प्रवृत्त नाही झालं पाहिजे.
0: बरोबर आहे सूरजजी. पावसाळ्यात सगळ्यात मोठा जो आपल्याला चॅलेंज येतो तो असते की पाणी जो पिण्याचं आहे ते तुम्ही कसं सुरक्षित ठेवू शकाल, कारण सांडपाणी वगैरे इकडून, कारण पाण्याचा प्रवाह वाढून जातो आणि ते सगळं मिक्स होते कुठेतरी. तर आपल्याला हे अवॉइड करायचं असेल तर पावसाची एक बेसिक निगासाठी मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगत आहे. जो पाण्याचा टाका आहे तुमचा किंवा जे हौद आहे गावाचं ज्याच्यात पाणी आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचं ते त्याचा निचरा करून घ्या, कारण आता थोडी ऊन आहे, अजून पावसाळा लागायचा आहे तर ऊन कडक आहे, तर ते ड्राय करून त्याला कोरडं करा पहिले. आणि एक चुन्याची लेअर मारायची त्याला. ठीक आहे. खालून असं ब्रश केल्यासारखं, पेंटिंग केल्यासारखं एक चुन्या. याचे 2 फायदे होतात साहेब. एक तर अल्गी फंगस जे लागतात, हिरवं शेवाळ ज्याला आपण म्हणतो, त्यांना पण प्रोटेक्शन होते. प्लस चुना जो आहे तो अँटीबॅक्टेरियल पण आहे आणि अँटीव्हायरल पण आहे, तर जे विषाणूजन्य रोग आहेत किंवा जीवाणूजन्य रोग आहे त्याच्यापासून पण बचाव व्हायला मदत होते. प्लस तिसरं हे आहे की कॅल्शियमचं त्या पाण्याच्या वाटे त्यांना हे भेटतो, घटक भेटतो. आणि कॅल्शियमची आवश्यकता आपल्याला सगळ्याला माहीत आहे की हार्टमध्ये पण असते, तुमच्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये पण असते, आणि एकंदरीत दूध उत्पादनासाठी पण जनावरांना कॅल्शियम लागतो. तर या एकाच उपायानं तुम्ही एका बाणानं तुम्ही 3 निशाणे मारू शकता. ठीक आहे. हे एक गोष्ट झाली. हा झाला तुमचा पाण्याचा एकंदर. दुसरं काय आहे की पाण्याचा निचरा जो आहे तो व्यवस्थित व्हायसाठी, जे समजा तुमचा जर गोठा असेल तर तिथे एखादी नाली वगैरे तुम्ही केली असेल तर त्याला ते साफ करून घ्यायचं पहिली गोष्ट. शेण वगैरेसाठी पण जे निघायचं आहे तर त्याला कंटिन्यू, म्हणजे दिवसातून 2 वेळा तरी तो पावसाळ्याच्या दिवसात तरी कमीत कमी साफ व्हायला पाहिजे.
1: आणि आमच्याकडे टाकस आहे ते शेण ठेवण्याकरता.
0: हा तर ते तो जो टाका आहे ना, तर त्याची मग एवढी काळजी घ्यायची की पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं पाणी वगैरे त्याच्या शिरायला नको, आणि ते व्यवस्थित शिवाय हे करायसाठी, कारण तिथे माशा बसू शकतात. तर हा तर माशासाठी काय करायचं की फवारून घ्यायचं तिथे आजूबाजूला, जेणेकरून हा असं दुसऱ्या माशा वगैरे बसणार नाही. आणि गोठा पण मी म्हणतो की पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला कमीत कमी एकदा तरी फवारणं आवश्यक आहे गोठा. दर हा दर 3-3 दिवसानं तुम्ही एकदा फवारणी करायची. आणि गोठा जर तुम्ही धुत असाल तर त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं कोरड्या कपड्यानं, कारण जेणेकरून काय की ओलसरपणा राहिला की परत माशीचा त्रास होईल तिथे.
1: अगदी बरोबर
0: अगदी बरोबर. ठीक आहे. तर या 2-3 गोष्टी करायच्या. आणि एकंदरीत जर आपण हे बघितलं की समजा आधीच्या काळात कसं होतं की कडुनिंबाचा धूर वगैरे करायचे, पण आता ते बंद झालं आहे. पण मी म्हणतो की ह्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत. कडुनिंबाचा धूर जर तुम्ही 2 वेळा केला तर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात माशा आणि डासांपासून आराम भेटतो.
1: बिलकुल. आणि एक आयुर्वेदिक उपचार आहे सर.
0: नाही हो बिलकुल. आणि खर्च काहीच नाही आहे. जरा आजही ठीक आहे, वृक्षतोड भरपूर प्रमाणात झाली आहे मान्य आहे, पण आजही कडुनिंबाचे झाड वगैरे असतात.
1: हो
0: भरपूर प्रमाणात आहे. तर हे तुम्ही करू शकता. आणि त्या शेतकऱ्याला पण फायदा होते, कारण कसं आहे की झाड जास्त वाढलं तर माकडांचा त्रास होतो. बरोबर आहे.
1: हा
0: हे कसं सहजीवनाची पद्धत, जर तुम्ही ते फांदी थोडीशी हे केलं तर आपोआप ते झाड शेपमध्ये पण राहतो, माकडाचाही त्रास कमी होतो त्याला पण, शेतकऱ्याला पण, आणि तुम्ही आणताय तर तुमचालाही फायदा आहे की डास आणि माशा कमी होतात.
1: अगदी बरोबर.
0: ठीक आहे. तर या 2-3 गोष्टी तुम्ही करा सूरजजी. ठीक आहे.
1: धन्यवाद. पुरेपूर अशी सविस्तररित्या आपण माहिती दिली आम्हाला, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मदत होते सर असं माझं मत आहे.
0: बिलकुल बिलकुल.
1: हो
0: ठीक आहे सूरज.
2: ठीक आहे सुरेशजी, झालं समाधान?
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद
2: धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: ओके ओके. नमस्कार
2: नमस्कार.

बंधुआनी भगनीनो आताच आपण फोनिन कार्यक्रम हलोकास्त करा ऐकलात. भाग होता पहिला, विषय होता पशु. सहभागी तज्ञ होते सुबोधकांत मिश्रा, पशु वैद्यकीय अधिकारी सावरगाव, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं मृणालिनी दहीकर यांचं.

शेतकरी बंधुआनी भगिनीनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आजोला या जनावरांसाठी उपयुक्त असणाऱ्या पिकांची माहिती. शेतकरी बंधुआनी भगिनींनो, ॲझोला ही एक वनस्पती आहे याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. ॲझोला जलशेवाळासारखे दिसणारे पशुधनासाठी ॲझोला हे पीक महत्त्वाचे आहे. पशुपालन आणि दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि पशु संवर्धनाचा मोठा वाटा आहे. अगदी पुरातन काळापासून शेतीला पशुसंवर्धनाची जोड आहे. आजच्या परिस्थितीत युवकाची वाढती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती, ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष बचत गट यांना सुद्धा पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय एक प्रकारे रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे. परंतु व्यवसायात दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. हिरवा चारा खाऊ घालणारे ही दूध उत्पादन खर्च कमी करण्याची आणि उत्पादन वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. परंतु यावर्षी अगदी जूनपासूनच पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाळी पिकाबरोबरच चाऱ्यांच्या पिकाचे उत्पादन धोक्यात आहे. अगोदरच आपल्याकडे असणारी जनावरांची संख्या आणि उपलब्ध चारा वैरण यामध्ये खूप तफावत आहे. पशुखाद्याच्या किमती पाहिल्या तर जास्त प्रमाणात पशुखाद्य देणे व्यावसायिकदृष्ट्या परवडत नाही. अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमीत कमी खर्चात अधिकाधिक दूध उत्पादन करणे आवश्यक आहे. यासाठी कमी खर्चात आणि चारा टंचाईत ॲझोलाचा जनावरांच्या आहारात वापर करता येईल. पशुखाद्यात ॲझोलाचा वापर केला तर असे खाद्य किफायतशीर आणि पौष्टिक बनते. दूध देणाऱ्या जनावरांना महागड्या खाद्याऐवजी ॲझोला खाऊ घातले तर दुधाची गुणवत्ता आणि प्रत वाढते. ॲझोला हे खाद्य पशुपालकास नेहमीच्या खाद्यापेक्षा खूप स्वस्त पडते. ॲझोला ही एक बहुगुणी चमत्कारिक वनस्पती आहे. तिचा प्रसार लागवड वाढल्यास ती बहुपयोगी सिद्ध होऊ शकते. अवघे 2 ते 3 सेंटीमीटर आकाराची ही वनस्पती प्रचंड वेगाने वाढते. दर 2 दिवसांनी दुप्पट होण्याची क्रिया सतत सुरू असते. जनावरांना सुलभतेने पसणारी उच्च प्रकारयुक्त ॲझोला अन्य घन आहारात मिसळून किंवा नुसताच जनावरांना देता येतो. हा कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, डुकरे आणि ससे यांनाही देता येते. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक आणि किफायतशीर असे ॲझोलाचे उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणून देखील उपयुक्त ठरू शकते. दुधाळ जनावरांवर केलेल्या प्रयोगावरून हे सिद्ध झाले आहे की जेव्हा जनावरांना त्यांच्या रोजच्या खाद्यासोबत 1.5 ते 2 किलो ॲझोला दिला तर दुधात दिवसाला 1.5 ते 2

0: लिटर इतकी वाढ होते. ॲझोला हे कोंबड्याची खाद्य आहे. जर बॉयलर कोंबड्याला ॲझोला दिला तर तिच्या अंडे देण्याच्या क्षमतेत वाढ होते. ॲझोला हे जलशेवाळासारखे दिसणारे तरंगते शेवाळ आहे. निळे हिरवे शेवाळ हे पाण्यात मुक्तपणे तरंगलेल्या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो. पण नत्राबरोबरच या वनस्पतीत प्रथिने, जीवनसत्वे अ आणि ब असेच क्षार तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण 25-30%, 10-15% खनिज आणि 7-12% प्रमाणात अमिनो आम्ल असतात. त्याचप्रमाणे ॲझोलामध्ये पिष्टमय पदार्थ आणि तेलाचे प्रमाण अत्यल्प असते. ॲझोलाची गादी तयार करण्यासाठी ॲझोलाची एक जात, 1 किलो शेणखत, मिनरल मिक्सचर इत्यादी साहित्य आवश्यक आहे. तसेच पावडे, कुदळ, घमेले, प्लास्टिक कागद, शेणनेट, बादली इत्यादी साधने आवश्यक आहे. ॲझोलाची गादी तयार करण्यासाठी पहिल्यांदा जमिनीचे मोजमाप करून घेणे, जिथे गादी तयार करायची आहे तिथे आणखी आखणी करून घेणे यासारखे. तसेच गादीवर प्लास्टिक कागद अंथरल्यानंतर त्यात माती चाळून पसरून घेणे, त्यात शेणाचे पाणी ओतणे, गादी पाण्याने भरून घेणे, त्यामध्ये खत मिक्स करून सोडणे, तसेच मिनरल मिक्सरच्या पावडरचे पाणी करून ओतणे, नंतर 1 किलो ॲझोला धुवून पाण्यावर पसरणे, ॲझोला 1 वर 1 येणार नाही याची दक्षता घेणे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण पशुखाद्यपीक ॲझोला या संदर्भातली माहिती ऐकलीत आणि वाचक स्वर होता सुमेध मुंगले यांचा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

ఆకాశవాణి ముంబై. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा, 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता, आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची

घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.